हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु आ हे गुरु